0: अजणा लिंक क्लिक करंतु नाही. साइबर क्राइम हेल्पलाइन 1930 मने राखंतु. SBI सचेतन रहंतु, सुरक्षित रहंतु.
1: शुणंतु एकतारा भजन परिवेषण करिसेंती जोगेंद्र पात्रा.